0: किंवा फ्लेवोनाइड्स आहेत. तर हे सगळं फुलांपासून काढलेल्या एक्स्ट्रॅक्टमुळे त्या क्रीममध्ये असतं.
1: बरं.
0: पण तर रसायनं पण भरपूरच असतात, ही जाहिरात बाजी असते. पण मग हे जर आपण डायरेक्ट फुलच म्हणजे आपल्या आहारात आणू शकत असू तर ते जास्त चांगलं नाही का? म्हणजे आपल्या डोळ्यासमोर असलेली फुलं किंवा आपण स्वतःच उगवून आणलेली फुलं
1: बरोबर
0: जर आपण अशा पद्धतीने आहारात आणली तर चांगलं.
1: साधारण कोणती कोणती फुलं अशी आहारात वापरू शकतो आपण?
0: अनेक फुलं आहेत निसर्गामध्ये आपल्या परसदारात किंवा बाल्कनीमध्ये. तर त्याच्यात पहिल्या नंबरला येतं जास्वंद, जे आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल. हा म्हणजे हल्ली बरीच जास्वंदांची रंगांमध्ये उपलब्ध आहेत, पण ती हवायन जास्वंद आहेत, हायब्रीड जास्वंद आहेत, रासायनिक बदल केलेले असतात त्यामुळे ती आपल्याला उपयोगी नसतात.
1: मग
0: ती कधीही घेऊ नयेत, पण आपल्या डोळ्यासमोर वाढवलेलं पारंपरिक आपण गणपतीला वाहतो ते लाल फुल, ज्याला जपाकुसुम म्हणलं जातं, केसांच्या वाढीसाठी तेलामध्ये वापरलं जातं, पण आपण जर ते पोटात घेऊ शकलो तर
1: चांगलंच आहे,
0: फार छान. तर ते फुल आपण सरबतासाठी आपण ते वापरू शकतो.
1: आणखी
0: गोकर्णाचं सरबत आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: पळसाची, उन्हाळ्यात पळस भरपूर फुलतो, त्या पळसाची फुलं आपण गोळा करून साठवून ठेवू शकलो. म्हणजे काय करते, मी त्याचे देठ काढून टाकते ह्या फुलांचे आणि पुकेसर काढून टाकते आणि फडक्यावरती किंवा पेपरावर पसरून ठेवते आणि ते सावलीतच डायनिंग टेबलावर मी ठेवलेली असतात. ती सावलीतच ती 3-4 दिवसांनी छान वाळतात, म्हणजे प्लास्टिकच्या झिपलॉक मध्ये, म्हणजे ती हवा
1: बंद होतात. बरोबर.
0: आणि ती स्टोअर करते, म्हणजे साठवून ठेवते मी डब्यामध्ये.
1: तर अशी ही वेगवेगळी तुम्ही म्हणालात तशी आपली अगदी परसदारातली ही फुलझाडं आहेत, अगदी सहज आपण त्यांचा वापर करू शकतो. तर आज आपण काही पाककृती या संदर्भातल्या सांगणार आहोत. तर सुरुवात करूया, सगळ्यात पहिल्यांदा कुठला पदार्थ सांगाल
0: आपण? आता असं करूया, आपण मोठ्या झाडांपासून मिळणारी फुलं आहेत ना ती आता आपण बघूया आधी. जसं की शेवगा. शेवग्यामध्ये भरपूर ए सी अशी व्हिटॅमिन्स असतात आणि आता तर जगभरात ते सुपर फूड म्हणून ओळखलं जातं. आपल्याकडे भारतात अतिशय एक सुंदर परंपरा आहे, म्हणजे प्रत्येक दिवसाला काहीतरी एक महत्व आहे. जसं की आपल्याकडे मृग नक्षत्र निघालं की इकडे कोल्हापुरात तुम्हाला दिसेल की बाजारामध्ये भरपूर शेवग्याची पाला विकत मिळतो आणि तो त्या दिवशी आपल्या पोटात जाणं ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
1: बरोबर.
0: तर त्यामुळे ते आपल्याला उपलब्ध होतेच, आपल्या घरातला असेल तर फारच सुंदर. शेवग्याला की नाही भरपूर फुलं लागतात आणि फुलगळ पण भरपूर होते, त्यामुळे पडलेली फुलं गोळा करून सुद्धा आपण त्याची भाजी करू शकतो.
1: ती कशी पद्धतीने करायची
0: सांगते ना. फुलं टेंडर म्हणजे अगदी नाजूक असतात, म्हणजे त्यांना शिजायला वेळ बीळ काही लागत नाही, त्यामुळे त्याच्यावर फार प्रक्रिया कुठल्याच
1: करत
0: बसू नये.
1: हा
0: म्हणजे तेलावरची किंवा तुपावरची फोडणी केल्यावर जिऱ्याची ती एक जरा परतायची असते, तिखट मीठ तुम्ही घाला आणि त्याला तुम्हाला हवं तर दाणे कूट घाला किंवा डाळीचं पीठ घालून ते हलकसं परतवून काढा.
1: बर.
0: की झाली भाजी. म्हणजे त्याला म्हणजे कुठल्याही फुलांच्या भाजीला व्हायला वेळ लागत नाही. तुम्ही जितकं त्याच्यावर प्रोसेस कराल किंवा जितकी ती जास्त गॅसवर ती उष्णता घेईल तितकं त्यातले जे गुणधर्म आहेत ते नष्ट होतील. त्यामुळे ती काळजी घ्यायची की त्याला खूप वेळ शिजवत बसायचंच नाहीये, सगळ्यात शेवटी ती करायची, बनवायची आणि
1: जेवायला
0: बसायचं.
1: ती फुलं अशी डायरेक्टलीच वापर, म्हणजे ती तुम्ही म्हणाला तशी छोटी आहेत त्यामुळे त्याचं कापणं बिपणं हाही प्रकार नसेल.
0: हा म्हणजे शेवग्याची फुलं कापली नाही तरी चालतात, फक्त ती स्वच्छ धुवून घेतलेली असावी, निथळून घेतलेली, ती काळजी मात्र घ्यावी. हातग्याची भाजी ती तशीच आहे, फक्त त्याचे देठ आणि पुकेसर असतात ते काढून टाकायचे असतात आपल्याला. केळफुलाच्या भाजीत मात्र भरपूर आपल्याला
1: प्रोसेस
0: आहे. हा म्हणजे त्याला निवडण्याचाच एक त्याची पद्धत आहे, जिथे केळफूल उपलब्ध आहे अशा ठिकाणी त्याची भाजी केलीच जाते, म्हणजे तो एक रिच्युअलच आहे. नॉन व्हेजिटेरियनला टक्कर देण्या इतकी त्याच्यात शक्ती आहे असं म्हटलं जातं. ऍक्च्युअली पदार्थ करायला वेळ फारच कमी लागतो, पण त्याचं निवडणं जरा किचकट असल्यामुळे ती भाजी जरा. केळफुलांची भाजी करताना त्याच्यामध्ये असा एक पाकळ्यांच्या मध्ये मध्ये एक असा प्लास्टिक सारखाच एक जरासा जाड भाग असतो पांढरा, तो आपल्याला बाजूला करावा लागतो. तो थोडासा कडवटही असतो आणि म्हणजे तो फार शिजत नाही चांगला, त्यामुळे तोंडात येतो. म्हणजे जशी काही काही भाज्यांची आपण सालं काढून टाकतो तसंच ते काढून टाकलं की ती शिजते पण चांगली आणि चविष्ट होते.
1: बर, आणखी कुठली?
0: हातग्याची भाजी.

0: मी म्हणलं तसंच शेवग्यासारखीच ती करायची आहे.
1: बरं,
0: तुम्हाला जर थोडी ओलसर करायची असेल तर दाणे कूट घालून करा नेहमीसारखीच. खरं तर आपण भाज्या नेहमीच्या करतो तशीच ती करायच्यात कुठल्याही भाज्या, फक्त त्यांना खूप वेळ शिजवत बसायचं नाहीये.
1: बरं,
0: म्हणजे त्यातले गुणधर्म आपल्याला तसेच हवे असतील तर.
1: बरोबर,
0: ताज्या पळसाच्या फुलांची भाजी छान होते.
1: बरं, ती कशी करायची?
0: त्याचे देठ काढून टाकायचे, बुकेसर काढून टाकायचे, स्वच्छ धुवायचेत आणि कांदा म्हणजे तुम्ही जर फोडणीत घातला आणि त्याच्यावरती शेवटी ही चिरलेली फुलं घातली आणि वाफवली आणि मग काय तुम्हाला दाणेकूट घाला तुम्ही, मसाले वेगवेगळे तुम्ही वापरू शकता तुमच्या हाताशी असणारे.
1: बरोबर,
0: पळसाचा रंग फार सुंदर दिसतो पण भाजी झाल्यावर मात्र ती जराशी काळसर होते. पण त्याच्यात गुणधर्म प्रचंड मोठ्या प्रमाणावर असतात.
1: बर,
0: त्यामुळे ते म्हणजे जरूर त्याचं सेवन करावं. आपल्याला निसर्गाने इतकी भरभरून दिलेलं आहे, तो प्रखर उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशा काही फुलं फुलून येतात पण ती जी सगळी फुलं आहेत ती शरीराला थंडावा देणारी आहेत. जसं की पळस, पळसाची भाजी अतिशय थंड असते. आदिवासी लोक भरपूर नाचणी पण खातात, ती थंड असते म्हणून, आणि तसंच या भाज्या पण खातात, त्यामुळे ते म्हणजे दिवसभर उन्हातही असतात पण म्हणजे त्यांच्या उष्णतेचे रोग होण्याचं प्रमाण अत्यल्प असतं. कारण
1: बरोबर,
0: हा, कारण त्यांच्या आहारात अशा तऱ्हेच्या गोष्टी येतात
1: त्यामुळे. बरोबर, पळस तुम्ही आता सांगितली ती वेगळ्या पद्धतीची आहे, म्हणजे जनरली पळसाची भाजी ही केली जात
0: नाही.
1: आणखी कुठली रेसिपी आहे?
0: लाल भोपळ्याची फुलं.
1: बर,
0: लाल भोपळ्याला ना स्त्री आणि पुरुष म्हणजे असे दोन वेगवेगळे भाग असतात आपल्या निसर्गामध्ये.
1: बर,
0: तर वेलाला ना मेल फिमेल असे दोन प्रकारची फुलं येतात.
1: बर,
0: तर मेल फुलं असतात ती नुसतीच फुलं येतात आणि फिमेल फुलं असतात त्याला आधी छोटासा एक भोपळ्यासारखा एक गोल येतो आणि त्याच्या पुढे फुल लागतं, त्यामुळे ते ओळखायला फार सोपं असतं. तर त्यातली मेल फ्लावर्स म्हणजे फुलं तोडून घ्यावी, ती भरपूरच प्रमाणात येतात. पण ही फुलं तोडताना सुद्धा ना सकाळच्या वेळात तोडू नयेत, कारण त्यावेळेला ना भरपूर वेगवेगळे भुंगे, कीटक, पक्षी असे बागेत आलेले असतात आणि त्यावेळेला त्यांचं नैसर्गिक परागीभवन होत असतं.
1: बर,
0: तर त्यामुळे ते होऊ द्यावं.
1: बर,
0: ती वेळ टळून गेली की मग ती फुलं आपण वेलावरून भोपळ्याची काढावी आणि मग ती स्वच्छ धुवून त्याचा देठ आणि बुकेसर काढून टाकावा आणि चिरून गोड दही घालून त्याची कोशिंबीर करायची.
1: बर,
0: अतिशय छान लागते.
1: म्हणजे नुसतं फक्त दही आणि ते भोपळ्याचं,
0: हा, मीठ, साखर, दाण्याचं कूट घाला, तुम्हाला जिरे, तूप जिऱ्याची फोडणी दिली की अतिशय छान, इतकी चविष्ट लागते ती. पिवळ्या रंगाची किंवा केशरी रंगाची जी फळं फुलं आहेत,
1: बरोबर,
0: तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर ए व्हिटॅमिन मिळतं. तर या भोपळ्याच्या फुलामध्ये भरपूर ए व्हिटॅमिन असतं आणि जितकं तुम्ही ते कच्चं खाल, कारण ते इतकं नाजूक सुंदर असतं, ते काही पचन मिचन असं यू होऊन जातं त्याचं. बरेच लोक त्याची भजी करतात,
1: म्हणजे या फुलांची,
0: फुलांची भजी.
1: बर,
0: अतिशय छान लागते ही भाजी.
1: त्याच्यात पण ती आपण चिरून घालून,
0: चिरून पण नाही, ती म्हणजे पाकळ्याचीच अख्खं बुडवून, हा, फुलंही अख्खं बुडवतात किंवा पाकळ्या म्हणजे दोन दोन तीन त्याचे भाग करून पिठात बुडवून त्याची भाजी केली जाते. तशी ती शेवग्याची फुलांची पण भजी छान होते.
1: बर,
0: हा, ती फार छान लागते. किंवा त्याचे पॅटीस छान लागतात शेवग्याच्या फुलांचे, म्हणजे बटाट्याबरोबर ती फुलं घातली, पोषण मूल्य वाढतं.
1: बर,
0: आणि तळून काढण्यापेक्षा शालो फ्राय करावी,
1: वा,
0: फारच टेस्टी लागतात, कुरकुरीत आणि लगेचच वाफली जातात. त्या पॅटीस मध्ये शेवग्याच्या पानांची पावडर घालायची, स्मूदीज मध्ये पण तुम्ही घालून हे पिऊ शकता, सूप करू शकता शेवग्याचं, हा, म्हणजे शेवग्याचं सूप करताना ही फुलंही घाला त्याच्यात.
1: बर,
0: म्हणजे अवेलेबल असतील तर, सुकवून ठेवली तरी चालतात, म्हणजे आता भरपूरच आली आहेत, एकाच वेळेला काही सगळं घरात करणं शक्य नाही. बऱ्याचदा तर असं होतं की मुलांना आवडत असतं पण मुलं घरी नसतात, त्यावेळेला ही जर फुलं सुकवून ठेवता आली तर मुलं आल्यावरती त्यांना त्याचा आस्वाद देता येतो. थोडी जास्त लागतील कदाचित,
1: पण
0: वाळवल्यामुळे पण गुणधर्मात फारसा फरक नाही पडत.
1: झाडांचा उपयोग करत असताना किंवा झाडं आपण लावलेली असताना खाली पडलेल्या गोष्टी आपण झाडून फेकून देतो,
0: हो हो,
1: आणि या अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून सुद्धा तुमची जर बाग छान असेल.
0: अगदीच अगदीच, एक ठराविकच तो बहार असतो बघा, म्हणजे शेंगा धरायच्या आधी त्याला चिक्कारच फुलं लागतात.
1: बर,
0: हा, आणि सगळ्या फुलांचा काही शेंगा नाहीत होत, ती खालीच पडून जातात, त्यातलं काहीच म्हणजे फलित होतात. मग अशा वेळेला तुम्ही एखादं कापड, साडी बिडी खाली

0: घालून ठेवली झाडाच्या खाली, हा तर ते आपल्याला मातीत मिसळण्यापासून आपण वाचू शकतो. आणि म्हणजे आपल्याकडे तर म्हणजे इकडे कोल्हापूर या भागामध्ये गौरी आल्या की त्यांना आल्या पाल्याची भाजी मग त्याच्यात भोपळ्याची पानं असतात, मग त्याच्यात पण आपण ती फुलं घालू शकतो असतील तर.
1: बरोबर.
0: किंवा ती ऋषीपंचमीची जी भाजी आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ही फुलं वापरू शकता.
1: ओके.
0: तुमच्या आजूबाजूला असणारी वेलांवरती ज्याची फळं होतात त्याची फुलं खाण्यासारखीच असतात ना.
1: केव्हाही
0: नाही का? हा म्हणजे हा जो प्रश्न असेल की कोणती फुलं खावी, तर म्हणजे
1: वेलवर्गीय जे आहेत त्याला येणारी फुलं ही आपण
0: खाण्याला योग्य असतात.
1: बरोबर.
0: आणि विकतची हायब्रीड आणू नयेत. बिया पेरून ज्याची रोप उगवून येतात अशी जी आपली देशी वाण आहेत ना त्यांची फुलं वापरावी.
1: आणखी कुठल्या रेसिपीज आहेत?
0: आता आपण फुलांपासून वेगवेगळी सरबत आपण तयार करू शकतो.
1: बर, ती फुलं कुठली कुठली आहेत?
0: या फुलांचं सरबत बनवण्याचे भरपूर फायदे, मगाशी मी सांगितलं त्याच्यात भरपूर अँटी ऑक्सिडंट्स आणि त्यातले जे रंग आहेत ते नॅचरल रंग आहेत, त्यामुळे आपण विंदास्त सगळ्यांना म्हणजे आबालवृद्धांना ते खायला घालू शकतो. बरेचदा असं होतं की आपण सुरुवातीला पदार्थ डोळ्यांनीच खातो.
1: खरंय.
0: रंगीबेरंगी सरबत बघितली की आपल्याला म्हणजे ती प्यावीशीच वाटतात, मजेदारच वाटतात, सगळ्यांना ती आवडतात.
1: बरोबर.
0: म्हणजे हे नॅचरल कलर्स तुम्ही मुलांना देऊ शकता बिंदास.
1: ती कोणती कोणती फुलं आहेत?
0: तर पहिलं प्रथम मी तर नाव घेईन गोकर्ण. म्हणजे हल्ली परत ते सुपरफूड नंतर म्हणजे गोकर्णाच्या फुलांचा चहा किंवा बटरफ्लाय पी टी
1: बर
0: म्हणून ती फार फेमस आहेत.
1: बर,
0: आपण ते रोज पिऊ शकतो आपल्या दारात जर गोकर्णाचा वेल असेल तर. अगदीच, म्हणजे ते प्यावंच. निलान सरबत जरी गोड म्हणून नाही प्यायलं तरी त्या फुलांचं पाणी निळ्या रंगाचं जर असं साध्या पाण्यासारखं त्याला काही चव नसते किंवा वास नसतो, त्यामुळे तुम्ही त्याला वेगवेगळी म्हणजे फळं वापरून जसं की लिंबू, आवळा, स्टार फ्रूट. स्टार फ्रूटला पण फारसा रंग नसतो पण ते असतात आपल्याकडे, त्याचं सरबत फार छान होतं. तर आंबट फळांच्या चवीचा आणि ह्या
1: निळ्या रंगाचा
0: वापर करून आपण तऱ्हेतऱ्हेची सरबत तयार करू शकतो.
1: पण हे मूळ तुम्ही जे म्हणालात की निळ्या रंगाचं पाणी छान तयार होतं ते कशा पद्धतीने?
0: सांगते तुम्हाला. ताज्या फुलांचं तर म्हणजे फारच छानच होतं, पण ही फुलं सुकवून ठेवली तरी ती स्टोअर पण करून ठेवता येतात कारण त्याचा एक सीझन असतो तेव्हा भरपूरच फुलं येतात.
1: हो.
0: आणि आपल्याला प्रत्यक्ष सरबत करायला एक ग्लास सरबत करायला 3-4 फुलं पुष्कळ होतात, अगदी खूपच त्याचा छान रंग येतो. तर ती देठ काढून आपण ग्लासमध्ये ठेवली आणि वरून उकळतं पाणी घालायचं. जरासा म्हणजे कल्पना वाईट वाटू शकते पण त्याचा अंतिम रिझल्ट फार चांगला आहे की त्याचा काही क्षणातच रंग येतो.
1: बर,
0: अतिशय सुंदर निळा रंग आपल्याला त्याच्यापासून मिळतो. आणि हा निळा रंग आपण बाटलीमध्ये भरून एक त्याचं शेल्फ लाईफ चांगलं महिनाभर आहे, म्हणजे फ्रीजमध्ये आपण साठवून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याकडे किती पार्टी आहे तर आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे, म्हणजे आम्ही तर सरबत पार्टीज करतो वेगवेगळ्या रंगाची नॅचरल सरबत प्यायची. तर हा जो रंग निघालेला आहे तो फुलं गाळून बाजूला करायची आहेत आणि हा रंग स्टोअर करू शकतो किंवा लगेच तुम्ही वापरू शकता.
1: त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला तसं लिंबू पिळून वगैरे लिंबाचं.
0: हा, आणि लिंबू पिळल्यावर एक जादुई रंग त्याला जांभळा रंग येतो.
1: अरे वा,
0: फारच सुंदर जांभळा रंग तो येतो. आणि तुम्ही तेच पाणी बर्फाच्या क्यूब्सच्या त्या ट्रे मध्ये घातलं तर तुम्हाला निळ्या रंगाचे बर्फ मिळतात.
1: क्या बात आहे.
0: हा,
1: म्हणजे डोळ्यासमोर चित्र आलं.
0: हो, फार सुंदर. तर ते निळे गोळे आपण बर्फात
1: किंवा आपण अगदी साधं लिंबाचं पांढऱ्या सरबतात जरी ते घातले
0: हा किती आणि त्याच्यात ते सुरुवातीला निळे आणि मग ते विरघळल्यावरती जांभळा रंग येतो आणि ते फार सुंदर दिसतं.
1: आणि तुम्ही म्हणालात तसं की जरी त्याला चव नसली तरी त्याच्यामध्ये औषधी गुण आहेत
0: भरपूर. अतिशय औषधी आहे म्हणून तर ते म्हणजे जगभरामध्ये इतकं लोकप्रिय आहे. आणि म्हणजे 100 ग्रॅम फुलाचं पाकिट आपण जर विकत ऑनलाइन मागवलं तर ते 400 ते 600 रुपये इतकं त्याची किंमत आहे.
1: खरंच आपल्या पर्सात किती खजिना आहे.
0: आणि म्हणजे आपण मल्टी उपयोग करू शकतो त्याचा, की देवालाही व्हायची आणि दुसऱ्या दिवशी ती बाजूला काढून घ्यायची आणि त्याचा वापर आपण करू शकतो.
1: बरोबर.
0: या गोकर्णाच्या फुलांचा रंग आहे ना तो रंग तुम्ही धिरड्यामध्ये घालू शकता. तुम्ही जर तांदळाचं धिरडं करायचंय तर या निळ्या रंगामध्ये करा.

0: किंवा मोदक मोदका च्या पांढऱ्या ह्याच्यामध्ये घाला, किंवा तांदळाची खीर काही जण करतात त्याच्यात हा रंग घालू शकतात, निळ्या रंगाची खीर होईल.
1: बर,
0: त्याच्यानंतर ही फुलं केक वरती तुम्ही ठेवू शकता, किंवा म्हणजे भाज्या करताना म्हणजे आता बटाट्याची भाजी केलेली आहे आपण, तर काहीतरी एक गंमत आणायला त्याच्यात तुम्ही भाजी फुलं घालू शकता, किंवा कोणत्याही भाजीमध्ये स्मूदीमध्ये तुम्ही फुलं घालू शकता. म्हणजे ती पोटात घेण्यासाठी आपण वेगवेगळे सरबतच प्यायला पाहिजे असं काही नाही, तर सुपामध्ये घालू शकता.
1: म्हणजे एक कलर पण आणि पौष्टिकता वाढवणं दोन्ही गोष्टी आपण ह्याच्यात करू शकतो.
0: अगदीच, म्हणजे ते पांढऱ्या रंगाचं आपण ह्याचं सूप करतो ना मक्याचं, तर त्याच्यामध्येही फुलांचा म्हणजे रंगाचा ड्रॉप घालून बघा, फार सुंदर रंग,
1: सुंदर कल्पना आहे.
0: म्हणजे आपल्याकडे अन्न प्रेझेंट करताना किंवा खायला घालताना किंवा डेझर्ट्स मध्ये तुम्ही घालू शकता, तर त्यावेळेला ती बरीच फुलांनी सजवलेली डेझर्ट्स जर आपल्या म्हणजे समोर आली, किंवा आईस्क्रीम तुम्ही म्हणजे हा रंग जर व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये घातला तर निळ्या रंगाचं तुम्ही आईस्क्रीम मुलांना देऊ शकाल.
1: मस्त,
0: हां, इतका सुंदर निळा रंग येतो.
1: खरं,
0: कारण तो ओरिजिनल निळा रंग तसाच राहतो आईस्क्रीम मध्ये वापरताना, कारण तिथे आंबट गोष्टीशी त्याचं हे येत नाही.
1: बरोबर, पण मग त्याला दुधाला काही प्रॉब्लेम येत नाही,
0: काही नाही.
1: म्हणजे आपण
0: किंवा मग तुम्ही आईस्क्रीम करायच्या वेळेला सगळं तयार आहे, तर ते मिश्रण गार झाले तर त्यावेळेला हा कॉन्सन्ट्रेटेड रंग तुम्ही घालू शकता,
1: नुसता तुम्ही घातला तरी चालू शकतो
0: आणि पुढे सेट करायला ठेवू शकता.
1: आता हे गोकर्णाचं झालं, दुसरं आणि असं कुठलं फुल आहे?
0: जास्वंदी.
1: बर,
0: जे आपल्या घरामध्ये आपण उगवून आणू शकतो. म्हणजे एखादं जास्वंदाचं फूल आले ते मी आज देवाला घातले आणि दुसऱ्या दिवशी मी त्यातलं भूकेसर आणि देठ काढून टाकलेत, त्याच्या चार बाकड्या त्या मी ग्लासमध्ये घालते, गरम पाणी त्याच्यात घालते आणि सुंदर किरमिजी रंग त्याला येतो.
1: वा,
0: हा फार सुंदर रंग असतो तो. आता मी सांगितलं त्याचप्रमाणे वापरायचा, त्यात लिंबू पिळलं की लाल भडक रंग रक्तासारखा सुंदर रंग येतो.
1: बरोबर, म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही गोकर्णाचं पाणी सांगितलं त्या पद्धतीनं हे जास्वंदीचं पाणी आपण यूज करू शकतो
0: आणि मग लिंबू वापरून त्याचं सरबत करू शकता. आवळा वापरला ना मी तर आवळ्याच डायरेक्ट रस काढून ठेवलेला असतो, तर तो रस जर वापरला तर ह्यांचे फार सुंदर रंग मिळतात, म्हणजे पेस्टल शेड्स मिळतात आपल्याला.
1: ओके,
0: लिंबामुळे आपल्याला थोड्याशा नॉर्मल शेड्स मिळतात, पण असं रंगांचं व्हेरिएशन करून आपण सरबत सर्व्ह करू शकतो.
1: किती छान,
0: हो, फारच देखणी होतात. किंवा हे नुसतंच पिऊन घेतलं तरी चालतं. हा, म्हणजे वेगवेगळ्या कॉस्मेटिक्स मध्ये ते घातलेलं आपण ते चेहऱ्यावरती किंवा त्वचेवर लावण्यापेक्षा पोटात घेतलं हा तर त्याचा जास्त चांगला फायदा होतो. अशी देठ आणि पूकेसर काढून ठेवला तर ती फुलं पण 3 दिवसात चांगली सुकतात. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवणूक त्याची करून ठेवू शकतो.
1: म्हणजे ही जी फुलं आहेत याची साठवणूक करून ठेवल्यामुळे आपण पुढे कधीही
0: वापरू शकतो. पळसाची फुलं तशी आपण साठवून ठेवू शकतो, त्याचा फार देखणा पिवळा रंग इतका छान येतो.
1: याच पद्धतीनं गरम पाणी घालून,
0: पद्धत हीच आहे.
1: बर,
0: हा, फक्त तुमच्याकडे फुलं पाहिजेत, ताजी फुलं असतील तर उत्तम, सुकवून ठेवले असतील तरी फार. तर काय, ताजी फुलांचं काम 2-3 फुलांमध्ये होत असेल तर 5-6 फुलं लागतील.
1: ओके, पण याचा पिवळा रंग
0: हो आणि गुणधर्मामध्ये काही फरक नसतो.
1: म्हणजे थोडक्यात बघितलं तर आपण निळा, लाल आणि पिवळा हे 3 रंग म्हणजे नैसर्गिक रंग अतिशय चांगल्या पद्धतीनं तयार करून आपण आपल्या आहारात वापरू शकतो.
0: हो, तसं म्हणजे मिठाचा पण तुम्ही रंग वापरू शकता.
1: हो,
0: तेरड्याचा गुलाबी.
1: बर,
0: म्हणजे तुमच्याकडे जर गुलाबी रंगाचा तेरडा असेल, डार्क गुलाबी, तर त्याचा पण असाच पद्धतीने तुम्ही रंग वापरू शकता.
1: ओके,
0: आणि आहारात त्याचं सरबत पिऊ शकता.
1: बर,
0: नुसतं प्या. त्या पाण्यामध्ये जरास जिऱ्याची पावडर घातली, किंवा मी काय करते, मी वेगवेगळ्या मसाल्यांचंच पाणी तयार करते.
1: बर,
0: ते ह्या पाण्यात मिसळते, त्याला एक चव येते. पण साखर, म्हणजे डायबिटीज असणाऱ्या लोकांचा असा प्रश्न असतो की मग आम्हाला ते कसं मिळणार.
1: बरोबर,
0: पण मग ते तुम्ही तसंच पिऊ शकता, वेगवेगळे फ्लेवर्स त्याला तुम्ही द्या. म्हणजे जसं की धणे, जिरे, दालचिनी, लवंग, चक्रीफूल, त्याचा पण एक छान वासही येतो.
1: बर,
0: आणि फ्लेवर चांगला येऊ शकते आपल्याला.